0: ನಾಗರಿಕತಾ ಕಕ್ಷೆ ಸಂಚಾಲನ ಸಂಬಂಧಿ ಸೂಚನಾ ಅದಳಿತುವ ಗ್ರಹ ಮಹಾನುಭಾವರು ಯಥತ್ ವ್ಯವಸ್ಥಾ ಕರೆಲಿಬಾಟ ಪ್ರಭಾವಳಿ ಸೇವಾ ಪ್ರಾಪ್ತಿಗೂ ಸಹಜೀಕರಣ ಲಾಗಿ ನಾಗರಿಕ ಸಹಾಯತಾ ಕಕ್ಷೆ ಸಂಚಾಲನ ಕರಿಯೋ ಉಕ್ತ ಕಕ್ಷಬಾಟ ನಿಶುಲ್ಕ ಸೇವಾ ಪ್ರಾಪ್ತ ಸೇವಾ ಪ್ರಾಪ್ತಿಗೂ ಲಾಗಿ ನಾಗರಿಕ ಸಹಾಯತಾ ಕಕ್ಷೆ ಸಂಪರ್ಕ ರಾಖ್ನ ಅನುರೋಧ ಕರಿಶ ಸೇವಾ ಪ್ರಾಪ್ತಿ ಕೋಪಿಕ ಪ್ರಲೋಭನ ನಗರಿ ಆಫ್ನೋ ಸೇವಾ ಲಿನ ಹಾರ್ದಿಕ ಅಪಿಲ್ ಕರ್ದ ಸೇವಾ ಪ್ರಾಪ್ತಿ ಕುನೆ ಗ್ರಾಸ ಆಯ್ನ ರಾಷ್ಟ್ರಸ್ಮಿ ಅಧಿಕಾರ ಕಾರ್ಯಾಲಯ ಪ್ರಮುಖ ಕೃಷಿ ಸಂಪರ್ಕ ರಾಖ್ನ ಸಕ್ರಿಯ
1: ಕೋಸಿ ಪ್ರದೇಶ ಸರ್ಕಾರ ಆಂತರಿಕ ಮಾಮಲಾ ತಥಾ ಕಾನೂನು ಮಂತ್ರಾಲಯ ವಿರಾಟ್ನಗರ
0: स्थानीय तहमा दर्ता भएका यी विस्ताको दर्ता प्रतिनिधि तथा नवीकरण गर्ने सम्बन्धी सूचना
2: यातायात व्यवस्था कार्यालयमा दर्ता भई स्थानीय तहमा हस्तान्तरण भएका यी रिक्सा पुनः यातायात व्यवस्था कार्यालयमा दर्ता गर्दा यदि कार्यालयले जारी गरेको सकल बिल बुक भएमा सोको आधारमा स्थानीय तहबाट सुरुवात फिर्ता गरेको निष्ठा समेत राखी सोही दर्ता नम्बर कायम हुने गरी अभिलेख खड़ा गरिनेछ। यदि यातायात व्यवस्था कार्यालयहरूले जारी गरेको चक्कल बिलबुक नभएको तर स्थानीय तहले जारी गरेको सवारी दर्ता प्रमाणपत्र बिलबुकमा यातायात व्यवस्था कार्यालयले जारी गरेको सवारी दर्ता नम्बर समेत

लसो जोजाले नानाङ दुगु तिनी हेङ चुराङ म जम्म निम्बे चिबमुला तुरी लानन आजबा ताम गाडीसे प्लिङ ममुला चु जम्म लिङरी यांगसे सेमरी सन्दुष्ट लसी चिखम्बा आरे तिनी चुराङ म जम्म लिङरी ज्याबल लसी चिबारी यांगदा सान्दी यांगबारी ज्याबल लसी सोबारी जेमला सन्दोक लागिरी परमेश्वर बच्चम यांगसे यांगदा लोपमुला हे बन्दा नाचा यांग सान्जुगे बोर्गी वाई।